más daño con mi carga y pirle con pela con el aimo hombre y pirar su cuchipian churi ya payo ti computer quinta and duque y topa en chatan y autuche que vean manen con un hombre con una mota no tome una computer dikri gorne shikaune ani marmat gorne nepal ke number 1 haru and sato education center honi au cpn mata computer paunu ka sate computer shikaune rokei kotom bigri hale ma ghor ma bigro ghor mai bank mai avi school office dun sukai san sasta ma bigro tei aera pa banaune subidha pani chha jusi english language kaksha ko pani byabastha chha computer laptop printer photocopy machine intercom system inverter solar system avi inverter ko battery pani paincha क्यामेरा भरपूर तो इंटरनेट फोन पर जोड़ी छाओ आमा मन कहे आगे डाके हाउ ताल नो बेताल महिडेर फिर दुका पाइएला झूसी हाउ ये फोन नंबर 0215547887 9842535541 अब गुड वेरी गुड वेरी गुड।